नाचे दिल उदास, नाचे वो बीट बजा के, नाचे वो बेस बढ़ा के, नाचे वो दुनिया भुला के, कोई ना रोक पाए।

0: Ladies and gentlemen, you are not ready for this.
1: Dile jefemo, film ali series bil ma shogreva ay hun terina genesteni.
2: Balala sal.
3: Nice job, kid.
4: Thanks. Captain. Big fan of Spider-Man.
3: Yeah, we'll talk about it later.
5: Hey, Indraniya. Vare vefadati unnani.
1: Balalan sali film adi series takayku mifaharus fahi baddal kollane.
6: Well, good luck with your journey.
2: Balala sali.
7: Kom haftaa gives buda do humendur fau de jahair repeat buraspati do gere dihai jahair adi hukur do ge mendam bar jahair. हम एक अन्य नुवादी है के मेगाहर्ट्स दिवे ही एफएमओ।
1: आय लाया देखो ला जहुरा लोबिंग कुरी कैविन।
8: मिहा तुगे फरातों आहरिं बेनो वाफदल लोईबा अड़ालोमा ओका तेरी कंगी हुसास नुवानी कीवे।
1: लोबी के हुलु कोड फंडवे कैविन ने निमु मका हम यत्त्य साबबा की को बैबा। ಜಹುರಾ ಗೆ ಹಯಾತು ಗೆ ವಾಹಕ ಅಡು ಹಾಲುಮ
8: ಇಶ್ಕ್
1: ಕೊಮ್ಮೆ ಬುದದು ಹೆಕ್ಕರೆ ದಿಹೆ ಜಹಾಯರ್ ರಿಪೀಟ್ ಬುರಾಸ್ಪತಿ ದು ಹೋಗರೆ ಎಗಾರ ಜಹಾಯರ್
9: ಆಡಿಯೋ ವಾಹಕ